तेरा हुण तख्त हिला देना जेने तू तख्त ते चढ़ बैठे ओ कुरनावे लबांगे जिस दे